काही गोल मजा पानी खेलो ना आखि थारी देई हरलुचि गला काही केते दूर आउ तार ठिकोरा कथा कह मोर।

चिन्हिबो कि नाही सत हेले बि सिए तुमर अति आपणा कथा कह मोर टिके आईना काही गल मजा पानी खेलना आखि थारी देई हरलुची गला काही केते दूर उतार ठिकाना कथा कह मोर टिके आईना काही गल मजा पानी